0: कौन रे दी आ तो तुझे लाजूगा चिकित्सक या तो जो मुन्यूंगो जो मु कारण्डी तंखुई कारकुंगे चिकित्सको जामु जामु सा तकं हमांगी शाला जिमा चेही देगो कु तामनु देवी को सुंगा
1: तो
0: हनु चम इर्गसुंग नियब जाऊ सांबा चिक
1: जो जाऊ राखा नो
0: जो जाऊ राखा नो अरे अरे लंता नो हाचंग जिक क कताम नो देवी को सुंग तो हनु चम इर्गसुंग नियब जाऊ सांबा चिक रन जो जाऊ राखा नंग तजन रेला अरे या लंता नो हाचंग जिक या तो अरंगाओ मनिंगो
1: या तो
0: अरंगाओ मु दोइन नारंगा कंगंग रे
1: दोइन नारंगा
0: Kazig
1: Kazig gada
0: Tani
1: Tru raksha
0: Ari doin han gaina kazig da tru raksha ndar ngaurela Ari landam na hachang tkiya da chigi to ak samba mu kap thoni samlo tong jut ti nam zga ni gzmi da na rig tap kta higa
1: Tata
0: A Ахиг я. Дицу нэг хэ завжэг нэн гчи гник зам цамэ дав ну тикэв намр.
1: Огон мори.
0: Я. Та чэзгэр. Ди лэн чэзгэр. Ти намз гата чи ани. Чэзгэр зи.
1: Мэхиг вот ди чача дав.
0: Ну мэхиг нэ чо так сэнд винар мэхига. Чо дицу нэг хэ завжэг нэн гэ гник цамэ дав ну тикэв намр изи.
1: गुमुरी
0: मो या ता गुमुरी मो या ता तर्तें दंग जोरे या ता छत गर
1: तंग छो ती तिने खसाब न न निक चमे दाउ ती कम नाम गुमुर
0: ओली या ता ता ती नाम जगा ता निक चमे दा न रि थप क या चिर नेली दाउ ती रि थप क
1: रंगे
0: निल दाउने ओले मार रंगे छु छु निल दाउने चेंगे वर तरग तपक
1: मतुक
0: मतुका
1: मतुक
0: अरे ता निग चमे दाउने रिक मतुक रे लाजी
1: अरे
0: रे ता अनिल अनिल दाउनु गु तिक वर रिक तव नि तिक मेका मेका
1: अदिंग
0: मेका
1: मेक
0: या अनिलम निगो दिथा जो दा रिक तम नरे
1: अरे लगा
0: तो कर ताच गिदा या दुदा ओले त ती नामस ग त अनि चमेदा नरग तक त गोमो नेल दाउ कुम रे लजी अनि चमेदा दाउ कुम रे त नेलम निना अनि ओर छ रिग तक कुम
1: रे रियो
0: द त जिन रे त द छि ते दं मा हुनस
1: ओले
0: या तो पो रन छिन गन छिन लिन छिन आशि गम न्यु ओ
1: गन छिल तरी तरी जवा छिन मा ता जिर गा छ मा न ता सों
0: रेरे या या या निनदो देंग लेन सनन ने चोशर ग अंग न्यू अकोप दिगो दा चोज मो त करो ले मा थप थप म जिन तोरे छ या या नि खु दे मो पी